0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवर। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: എല്ലാ പ്രിയ സുഹൃത്തുക്കൾക്കും ഫാം ടു സിറ്റിയിലേക്ക് സ്വാഗതം. ഫാം ടു സിറ്റിയിൽ നമ്മൾ ഇന്ന് പോകുന്നത് വെണ്ണലയിലേക്കാണ് കേട്ടോ. ഇവിടെ ടി എം ജയൻ, ഭാര്യ ലളിത ജയൻ എന്നിവര് മട്ടുപ്പാവില് കൃഷിയൊക്കെ ചെയ്യുന്നുണ്ട് കേട്ടോ. അപ്പൊ അവരുടെ കൃഷി വിശേഷങ്ങൾ അറിയാനാണ് നമ്മളിപ്പോ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. വെണ്ണലയില് ശോഭ റോഡിൽ നിന്ന് ഒരല്പ ദൂരം സഞ്ചരിക്കുമ്പോ മേക്കര ടെമ്പിൾ റോഡ് ഉണ്ട്. അവിടെ നിന്ന് ഒരു 50 മീറ്റർ അത്രേ ഉള്ളൂ കേട്ടോ ഇവരുടെ വീട്ടിലേക്ക്. ഞാനിപ്പോ ഇവിടെ

ಸರ್ತರಿ ಕೀ ಕಣಕ್ ತೇಡಿ ಹದೇಸಿ ರಾಗ ಕೀ ಚಲ್ ಮೂಡಲೆ ಟಮ ಟಮ ಗಲೆ ಕೋ ಗರ್ಮ ಕರ್ಲೆ गले को गर्म कर ले छोड़ अंग्रेजी में एक एटम हाँ अंग्रेजी में एक एटम हाँ अंग्रेजी में एक एटम ता तारा पा पा पा ता ता ता तारा तारा तारा पा पा पा ता ता ता